तन तेरा गुरु ते तन तू पर एक गल दस लोकी तां स्वर्ग वास्ते पुठे लटकदे ने जंगलां विच भजे फिरदे ने भुखे रहिंदे ने तीर्थां ते जांदे ने